0: अरे ये कस्टमर कह रही मैडम
1: हेली
0: केवाईसी अपडेट गागी ननगे पदे पदे मेसेज याक बर्तिदे
1: एकेंद्रे बैंकिंग सेवेगळिगागी समयक्के सरियागि केवाईसी अपडेट माडिसबेकु
0: आदरे इदन्नु हेग माडोदु
1: गुरुतु अथवा विळासदल्लि यावदे बदलावणे इल्लदिद्रे निम्म बैंक अथवा एटीएम अथवा बिजनेस करेस्पोंडेंट अंद्रे बीसी बळि होगि बैंक्नल्लि नोंदायिसलाद इमेल मोबाइल नंबर मोबाइल बैंकिंग आप अथवा पत्रद मूलक अदर डिक्लरेशन नीडि
0: हौदा ಒಂದ್ ವೇಳೆ ಏನಾದ್ರೂ ಬದಲಾವಣೆ ಇದ್ರೆ
1: ಆಗ ಇತ್ತೀಚಿನ ಗುರುತು ಮತ್ತು ವಿಳಾಸದ ಪುರಾವೆಗಳನ್ನು ನೀಡಿ ಕೆವೈಸಿ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಸಬಹುದು
0: ಅಷ್ಟೇ
1: ಅಷ್ಟೇ
0: ಗೊತ್ತಾಯ್ತು
1: ನಿಮ್ಮ ಕೆವೈಸಿ ಅನ್ನು ನವೀಕರಿಸಲು ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಶಿಬಿರ ಅಥವಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ
0: ಆರ್ಬಿಐ ಹೇಳುತ್ತೆ
2: ಜಾಣರಾಗಿರಿ ಜಾಗರೂಕರಾಗಿರಿ